0: tu pravdě.
1: Ičpuni sarda pravpuri.
0: Ravreha sarsanga hajuri.
1: Jiska saath mein liya milaye.
0: Nanak bhakti naam samaye.
1: So
0: kyon bisre je kiya jane.
1: So kyon bisre jin sab kuch diya.
0: So kyon bisre jan jeevan jiya.
1: So kyon bisre je agan mein rakhe.
0: Gur prasad ko birla lakhe.
1: So kyon bisre je bikte kaade.
0: Janm janm ka toota gaade.
1: Gur pure tat e bujhaya.
0: Prabh apna naam kyan dhyaya.
1: Saajan sant kare ho e kaam.
0: Aap tyag japo har naam. आप जपो वरा नाम जपावो
1: भगत पै तरिए संसार
0: बिन भक्ति तन होसी शार
1: सर्व ज्ञान सुख निद नाम
0: मूढ़ जात पै बिसराम
1: सगल दुख का होवत नाश
0: नानक नाम जपो गुण दास
1: जी प्रीत प्रेम रस चाओ
0: मन तन अंतर सुहाओ
1: नेत्र उपेख दर्श सुख होई
0: मन विकसे सा